0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: डब्बे या ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा डब्बा सुरू झालाय.
1: हो आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

मॉर्निंग फ्रेंड्स, यू आर लिस्निंग MGM 90.8 FM आणि आज आहे 8 जून. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय, म्हणजे इतिहासात आज कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. सोळाशे 7 मध्ये 8 जून रोजी पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला होता. त्यासोबतच एक इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना आज घडली होती. 8 जून 1713 रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पेशवे आणि सरदारांनी मुघलांच्या ताब्यात असलेला रायगड किल्ला सिद्धीकडून राजकीय चातुर्याने परत जिंकून घेतला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने जुलै 1689 मध्ये रायगड किल्ला जिंकला होता. त्यानंतर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात अस्थिरता निर्माण झाली. याचा फायदा घेत मराठी सैन्याने सिद्धीच्या ताब्यात गेलेला रायगड आपल्या नियंत्रणात आणला होता. यासोबतच 8 जून 1915 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी म्यानमारच्या तुरुंगात असताना लिहिलेल्या गीता रहस्य या जगप्रसिद्ध ग्रंथाचे पुण्यातल्या गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले होते. आणि 2022 मध्ये मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन्स काढणाऱ्या दिग्गज भारतीय महिला क्रिकेटर बनल्या होत्या. आणि तेव्हाच त्यांनी इंटरनॅशनल क्रिकेट मधून रिटायरमेंटची सुद्धा घोषणा केली होती. तर हे होतं आजच्या दिवसाचं, म्हणजे 8 जूनचं महत्वाचं असं दिन विशेष. अशाच इन्फोटेनमेंट सोबत ऐकत राहा.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
2: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 937171-4254.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688. Admission open. MGM University School of Engineering and Technology.
3: Programs B.Tech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 937171-4253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, संभाजीनगर.

प्लास्टिक मुक्त आपलं शहर करण्यासाठी महानगरपालिका एकदम ऍक्शन मोड मध्ये सध्या दिसतीये. तुम्ही ऐकत आहात आरजी अदनान सोबत MGM 90.8 FM. आणि खरोखर सांगा, तुम्ही प्लास्टिक युज करतायत का? प्लास्टिकच्या बॅग्स, स्ट्रॉज आणि अनेक प्लास्टिकच्या वस्तू, म्हणजे ज्या सिंगल यूज प्लास्टिक असतात, त्या युज करतायत? आता खोटं म्हणू नका, म्हणजे युज करतायत तुम्ही, माहिती हो. पण महानगरपालिका एकदम ऍक्शन मोड मध्ये आहे आणि ज्या ज्या दुकानांमध्ये प्लास्टिक कॅरीबॅग तुम्हाला मिळेल त्या दुकानांवर महानगरपालिका कारवाई करत आहे. आणि मागील 1-2 महिन्यापासून आता ही कारवाई सुरू आहे आणि आतापर्यंत 31,290 किलो कॅरीबॅग महानगरपालिकेने जप्त केलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा दुकानदारांनो, तुम्हाला सांगतोय, तुमच्या दुकानात तुम्ही प्लास्टिक बॅग ठेवली तर महानगरपालिकेचं पथक कधी येईल काय सांगता येत नाही आणि तुमच्याकडून ते फाईन तर वसूल करणारच आहे. त्यासोबतच तुमचं दुकान सुद्धा सील होऊ शकतं. डोंट यूज सिंगल यूज प्लास्टिक. पण तरी सुद्धा आपल्या शहरात ना काही पद्धतीने दररोज प्लास्टिक येतच आहे आणि महानगरपालिका ते मार्केटमध्ये येण्या अगोदरच जप्त करत आहे. आतापर्यंत 75 लाखांपेक्षा अधिक कॅरी बॅग्स बाजारात येण्या अगोदरच त्यांनी जप्त केलेले आहेत. अवॉइड सिंगल यूज प्लास्टिक. पण हे महानगरपालिकानेच नाही तर आपण स्वतःनी सुद्धा तय करायला पाहिजे की मी प्लास्टिक यूज करणार नाहीये, जेणेकरून सुरुवात होतापासून केली तर नक्कीच आपलं शहर प्लास्टिक मुक्त शहर होईल. त्यामुळे मित्रांनो, डिसाइड करा. तर ते कसं तुम्ही डिसाइड कराल सांगतो मी, पण थोड्या वेळानंतर. तोपर्यंत

0: इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं,
1: तो MCM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय।
2: हो, आणि मी तर स्वगणना केलीय। प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार।
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे। प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया।
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स।
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग।
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं। सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है। विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84।
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट ऑन 8888992688।
5: अरे हे ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला

0: गुड मॉर्निंग छत्रपती संभाजी नगर आरजे अदनान तुमचे सोबत आहे इन द शो
1: ऑल इज वेल आरजे अदनान मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि आपण नेहमी ना तर एमजीएम विद्यापीठातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो, कारण की सध्या ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे. त्यामुळं तर आज आपण जाणून घेणार आहोत एमजीएम विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ योग सायन्स याबद्दल. आपल्यासोबत आहेत विभाग प्रमुख गंगा प्रसाद खरात सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे.
2: नमस्कार, गुड मॉर्निंग सुप्रभात.
0: नमस्कार सर, गुड मॉर्निंग. कसे आहात सर तुम्ही?
2: मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात?
0: एकदम मजेत सर. तर सर, डिपार्टमेंट ऑफ योग विज्ञान एमजीएम विद्यापीठात आहे, तर तुमच्या डिपार्टमेंट विषयी सांगा.
2: आपलं जे एमजीएम विद्यापीठ आहे, या विद्यापीठा अंतर्गत वेगवेगळे जे कोर्सेस चालवले जातात, त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्स अँड योग सायन्स, याच्या अंतर्गत आपलं योग सायन्स योग विज्ञान विभाग हा एमजीएम मध्ये अस्तित्वात आहे. आणि या विभागामध्ये सांगायचं झालं की सगळ्यात महत्वाचं की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा योगा स्टुडिओ आहे. एक छान असा योगासन केल्यानंतर शरीरासोबत मनाला जी शांतता निरव शांतता हवी असते, त्याच्यासाठी ध्यानाचा एक हॉल आहे. आणि त्यासोबतच साधारणतः 100 ते 125 विद्यार्थी बसतील असा एक मोठा हॉल आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे 3 हॉल असून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आणि हिरवाईने नटलेल्या या कॅम्पसमध्ये आपलं एक छानस असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं योग विज्ञान विभाग अस्तित्वात आहे.
0: तर अशा प्रकारे हे एमजीएम विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ योगा आहे. तर या संदर्भात अजून आपण जाणून घेणार आहोत, बट थोड्याच वेळात. स्टे ट्यून.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
6: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
7: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
6: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
7: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
6: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत MGM युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ योगा विषयी. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे. आणि आपल्या सोबत आहेत विभाग प्रमुख गंगा प्रसाद खरात सर. तर सर, आणि सर, जर कोणत्या विद्यार्थ्याला योग या विषयात करिअर करायचं असेल तर कोणकोणते कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत?
1: काळासोबत म्हणजे जी दररोजची दिनचर्या आहे, तर दिनचर्येमध्ये आपल्याला आता जर मी सांगितल्याप्रमाणे की स्पर्धात्मक युग आहे, आणि या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येकाला एक स्वतःचं वेगळं अस्तित्व करण्यासाठी तो धडपडतोय, आणि हे धडपड करत असताना कळत न कळत कधीतरी ताण येतो, स्ट्रेस येतो, त्याचे वेळेचं नियोजन होत नाही, आणि असं केल्यानंतर तो कधीतरी आजारी पडतो किंवा कळत न कळत त्याला आपण म्हणतो की टायर्डनेस, थकवा येतो. तर हे याला संतुलित राखण्यासाठी योग हे एक जबरदस्त माध्यम आहे, आणि योग तुमच्या 24 तासातल्या दिनचर्येमध्ये 1 तास जरी तुम्ही स्वतःला दिला तर तुम्ही राहिलेले जे 23 तास आहे ते तुम्ही फिट अँड फाईन फिजिकली, मेंटली, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वतःला संतुलित ठेवू शकता. थोडक्यात एकाच वाक्यात जर सांगायचं झालं तर शरीर, मन, बुद्धी, विचार आणि भावना या पाचही पातळीवर तो व्यक्ती नेहमीसाठी संतुलित राहू शकतो, आणि त्याच्या दिनचर्येमध्ये कधीही त्याला नकारात्मक घटनेशी जरी प्रसंग आला तो त्या घटनेला व्यवस्थित तोंड

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
2: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patekar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.
5: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
6: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
5: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
6: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688. Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, संभाजीनगर.

0: MGM विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ योगा विषयी आज आपण जाणून घेत आहोत करिअर कट्टा मध्ये. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो.
1: ऑल इज वेल आरजे अदनान मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव्ह रेडिओ का फ्लो
0: ऑन MGM 90.8 FM. आणि आपल्या सोबत आहेत विभाग प्रमुख गंगा प्रसाद खरात सर. तर सर, यात करिअरचे कोणकोणती ऑपॉर्च्युनिटीज आहेत?
2: शिक्षणामध्ये करिअरच्या ज्या वेगवेगळ्या संधी आहेत, तर आता मी काही वेळापूर्वी बोलत असताना सांगितलं की सगळ्यात पहिले तुम्ही योग शिक्षक, म्हणजे साधा शिक्षक आणि योग शिक्षक, तर योग शिक्षक आपल्याला होता येतं. योग शिक्षक होण्यासाठी मग आपल्याला योग दर्शनचे काही सूत्र आहेत, 195 सूत्र, ते सूत्र तुम्ही हळूहळू आत्मसात करू शकता. त्यासोबत आहे की अॅनॉटॉमी, म्हणजे शरीर विज्ञान शास्त्र, हे योग शिक्षकाला ते सगळं म्हणजे तो माहिती पाहिजे आणि योग शिक्षक होता येतं करिअरसाठी. दुसरं आहे की योगा थेरपिस्ट, म्हणजे योगोपचार तज्ञ, म्हणजे आता अलीकडे आता बरेचसे वेगवेगळे आजार आहेत, तर मग त्या आजाराशी निगडीत ठराविक आसनं केले, ठराविक प्राणायाम केले, ध्यान वगैरे केलं, तर तो आजार आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रणात आणता येतो. त्यासोबत असे आहे की योग प्रशिक्षक म्हणून देखील तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही त्या योग साधकांना किंवा तिथल्या लोकांना शिकवू शकता. आणि एक शेवटचं आहे की योगा स्टुडिओचा मालक, म्हणजे आता मी काही वेळापूर्वी सांगितले की आपल्या विद्यापीठामध्ये देखील एक छानसा योगाचा स्टुडिओ आहे, तर तुम्ही देखील असा मोठ्या मोठ्या शहरामध्ये असे योगा स्टुडिओ झालेले आहेत, तुम्ही स्वतःचा योगाचा स्टुडिओ देखील चालवू शकता. असे वेगवेगळे पर्याय, योग शिक्षक, योग थेरपिस्ट, योग प्रशिक्षक, योगा स्टुडिओ. आणि याही व्यतिरिक्त आता अलीकडे आपल्या केंद्र सरकारने जसं NEP आलेलं आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याच्यामध्ये योग आता सगळीकडे, म्हणजे शाळेपासून तर अगदी पदव्युत्तर पर्यंत हा त्यांनी समाविष्ट केलेला आहे. तुम्ही शाळेमध्ये योग शिक्षक लागू शकता किंवा विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर, PhD किंवा त्याच्यामध्ये शोध कार्य देखील करू शकता. म्हणजे आपल्याला आता म्हणजे अगणित संधी या योगाच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत.
0: धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आज आम्हाला माहीत झाली. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा योगा या फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर MGM विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ योग सायन्स हे परफेक्ट कॉलेज तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो नक्की विचार करा आणि ऐकत रहा.
1: All is well, RJ and Ananda, morning show, freshness, live radio, come flow, on MGM 90.8 FM.

0: इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं,
1: तो एमसीएम यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इंग्लिश, एमए मराठी, एमए हिंदी, एमए उर्दू, एमए संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। अगर प्रिया ऐकलं का, 16वे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय।
2: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे। प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार।
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे। प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया।
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स।
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग।
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं। सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है। विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84।
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट 8888992688।

0: 90.8 FM. आणि आज आपण करिअर कट्ट्यामध्ये बोलत आहोत MGM विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ योग सायन्स याबद्दल. आपल्यासोबत आहेत विभाग प्रमुख गंगा प्रसाद खरात सर. तर सर,
1: हे कोर्सेस करण्यासाठी आपल्यात कोणकोणते कौशल्य असणे गरजेचे आहे?
2: शिकण्यासाठी सगळ्यात पहिले तो जो व्यक्ती आहे त्याला चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि ज्ञान त्या आपला योग जे आहे म्हणजे कौशल्य अस्तित्वात करण्यासाठी ते आपल्याला शिकावं लागेल. त्याच्यानंतर संवाद कौशल्य, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल, हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात जो महत्वाचा आहे एक मुद्दा की तो पॉझिटिव्ह अटिट्यूड, सकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे आता आपण म्हणाल की योग शिक्षा आणि कुठं नोकरी लागते का किंवा काय काय, पण आता तुम्ही कोविड नंतर जर बघितलं तर आता पूर्ण जगभरामध्ये लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये जागरूक झालेले आहेत. आणि बरेचसे लोक आता म्हणजे त्या गोळ्यावर औषधीवर अवलंबून नाही, ते स्वतः काहीतरी. तुम्ही आपल्या घराच्या आजूबाजूला बघितलं मंदिर, पार्क वगैरे, गार्डन, तर तिथं सकाळी सकाळी लोक तुम्हाला फिरायला जाताना दिसतील, जॉगिंग करतील, किंवा संध्याकाळी पण माता भगिनी महिला हे कोप्याने काहीतरी हास्य क्लब असतील, सूर्यनमस्कार, योगासन. तर थोडक्यामध्ये हे सगळं करण्यासाठी आपल्याला मुळात पॉझिटिव्ह अटिट्यूड असेल, त्या विषयाचं ज्ञान असेल आणि ते शिकून घ्यायची तयारी असेल, तर तुम्ही हे आपलं कौशल्य जे बाय बर्थ देवानं निसर्गानं दिलेलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकता.
0: एक्झॅक्टली सर. सो डिपार्टमेंट ऑफ योगा विषयी आज आपण जाणून घेत आहोत, यात करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत, ऍडमिशन प्रोसेस काय या संदर्भात. सो आपण याबद्दल अजून जाणून घेऊयात थोड्याच वेळात. आणि तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल, ते म्हणजे कोणते कोर्स केल्यावर करिअरचे काय अपॉर्च्युनिटीज असतात या संदर्भात. सो स्टे ट्यून. All is well. Arte and Nanaka morning show. Freshness light radio ka flow. On MGM 90.8 FM.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Attention future researchers and innovators.
4: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 2027. तसेच LLB नंतर करा LLM. Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्षे तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
3: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
4: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 906-7612-000.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
6: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
7: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
6: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
7: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
6: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
2: हो, आणि मी तर स्वगणना केलीय. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना

0: एकमेकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
1: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Pathekar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 937171-4254.
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथेकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688. Admission open MGM University School of Engineering and Technology.
3: Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 937171-4253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati संभाजीनगर.

0: इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं,
1: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। अगर प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय।
2: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे। प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार।
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे। प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया।
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स।
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग।
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं। सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है। विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84।
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट 8888992688।

0: 91.8 FM साथ है तो बात है।
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर। अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in। Attention future researchers and innovators.
4: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyasakram.
3: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
4: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9 06761200.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: अगर प्रिया ऐकलं का, 16वें पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
7: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
6: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
7: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
6: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
2: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688. Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, संभाजीनगर.

0: इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं,
1: तो MCM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय।
2: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे। प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार।
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे। प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया।
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स।
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग।
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केले UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं। सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है। विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84।
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
1: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट 8888992688।

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Attention future researchers and innovators.
2: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. तसेच LLB नंतर करा LLM. Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्षे तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
0: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
2: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती.

0: विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट 8888992688
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: अगर प्रिया ऐकलेका 16वे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो आणि मी तर स्वगणना केलीये. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
2: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
2: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose

0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688. Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTEC 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, संभाजीनगर.

0: इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं,
1: तो एमसीएम यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इंग्लिश, एमए मराठी, एमए हिंदी, एमए उर्दू, एमए संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय।
2: हो, आणि मी तर स्वगणना केलीय। प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार।
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे। प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया।
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स।
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग।
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं। सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है। विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84।
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
1: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट 8888992688।

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Attention future researchers and innovators.
2: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. तसेच LLB नंतर करा LLM. Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्ष तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
0: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
2: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 906-7612-000.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: पहचान।
1: ये है FGM 90.8 FM।
0: साथ है तो बात है।

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
3: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
2: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
3: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
2: हो, आणि मी तर स्वगणना केलीये. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patekar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.

0: डप हे ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा डप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
7: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
6: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
7: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
6: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
2: हो, आणि मी तर स्वगणना केलीये. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patekar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688. Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, संभाजीनगर.

0: इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं,
1: तो एमसीएम यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इंग्लिश, एमए मराठी, एमए हिंदी, एमए उर्दू, एमए संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय।
2: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे। प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार।
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे। प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया।
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स।
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग।
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं। सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है। विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84।
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट 8888992688।

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
6: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
7: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
6: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही,
7: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
6: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
8: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
2: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना

0: are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 937171-4254.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688. Admission open. MGM University School of Engineering and Technology.
3: Programs B.Tech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 937171-4253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati.

0: इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं,
1: तो एमसीएम यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इंग्लिश, एमए मराठी, एमए हिंदी, एमए उर्दू, एमए संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय।
2: हो, आणि मी तर स्वगणना केलीय। प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार।
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे। प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया।
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स।
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग।
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं। सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है। विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84।
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट 8888992688।

0: गुड मॉर्निंग छत्रपती संभाजी नगर, आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. ऑल इज वेल आरजे अदनान मॉर्निंग शो, फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि आपण नेहमी ना तर एमजीएम विद्यापीठातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो, कारण की सध्या ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे. त्यामुळं तर आज आपण जाणून घेणार आहोत एमजीएम विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ योग सायन्स याबद्दल. आपल्यासोबत आहेत विभाग प्रमुख गंगा प्रसाद खरात सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार, गुड मॉर्निंग सुप्रभात.
0: नमस्कार सर, गुड मॉर्निंग. कशा आहात सर तुम्ही?
1: मी मजेत आहे, तुम्ही कशा आहात?
0: एकदम मजेत सर. तर सर, डिपार्टमेंट ऑफ योग विज्ञान एमजीएम विद्यापीठात आहे, तर तुमच्या डिपार्टमेंट विषयी सांगा.
1: आपलं जे एमजीएम विद्यापीठ आहे, या विद्यापीठांतर्गत वेगवेगळे जे कोर्सेस चालवले जातात त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्स अँड योग सायन्स, याच्या अंतर्गत आपलं योग सायन्स योग विज्ञान विभाग हा एमजीएम मध्ये अस्तित्वात आहे. आणि या विभागामध्ये सांगायचं झालं की सगळ्यात महत्वाचं की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा योगा स्टुडिओ आहे. एक छान असा योगासन केल्यानंतर शरीरासोबत मनाला जी शांतता निरव शांतता हवी असते त्याच्यासाठी ध्यानाचं एक हॉल आहे. आणि त्यासोबतच साधारणतः 100 ते 125 विद्यार्थी बसतील असा एक मोठा हॉल आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे 3 हॉल असून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आणि हिरवाईने नटलेल्या या कॅम्पसमध्ये आपलं एक छानस असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं योग विज्ञान विभाग अस्तित्वात आहे.
0: तर अशा प्रकारे हे एमजीएम विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ योगा आहे. तर या संदर्भात अजून

0: ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: अगर प्रिया ऐकलं का 16वें पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
2: हो आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
1: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
1: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत MGM युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ योगा विषयी. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे. आणि आपल्या सोबत आहेत विभाग प्रमुख गंगा प्रसाद खरात सर. तर सर, आणि सर, जर कोणत्या विद्यार्थ्याला योग या विषयात करिअर करायचं असेल तर कोणकोणते कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत?
1: काळासोबत म्हणजे जी दररोजची दिनचर्या आहे, तर दिनचर्येमध्ये आपल्याला आता जर मी सांगितल्याप्रमाणे की स्पर्धात्मक युग आहे, आणि या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येकाला एक स्वतःचं वेगळं अस्तित्व करण्यासाठी तो धडपडतोय, आणि हे धडपड करत असताना कळत न कळत कधीतरी ताण येतो, स्ट्रेस येतो, त्याचे वेळेचं नियोजन होत नाही, आणि असं केल्यानंतर तो कधीतरी आजारी पडतो किंवा कळत न कळत त्याला आपण म्हणतो की टायर्डनेस, थकवा येतो. तर हे याला संतुलित राखण्यासाठी योग हे एक जबरदस्त माध्यम आहे, आणि योग तुमच्या 24 तासातल्या दिनचर्येमध्ये 1 तास जरी तुम्ही स्वतःला दिला तर तुम्ही राहिलेले जे 23 तास आहे ते तुम्ही फिट अँड फाईन फिजिकली, मेंटली, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वतःला संतुलित ठेवू शकता. थोडक्यात एकाच वाक्यात जर सांगायचं झालं तर शरीर, मन, बुद्धी, विचार आणि भावना या 5ही पातळीवर तो व्यक्ती नेहमीसाठी संतुलित राहू शकतो, आणि त्याच्या दिनचर्येमध्ये कधीही त्याला नकारात्मक घटनेशी जरी प्रसंग आला तो त्या घटनेला व्यवस्थित तोंड देऊ शकतो किंवा फेस करू शकतो. तर आपल्याकडे सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम, त्यासोबत अंडर ग्रॅज्युएट आणि PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आफ्टर ग्रॅज्युएशन, तसेच या शैक्षणिक वर्षापासून MA योग सायन्स हा अभ्यासक्रम देखील आम्ही सुरू केलेला आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस आपल्या विद्यापीठामध्ये आपण चालवतोय.
0: तर इतके सर्व कोर्सेस अवेलेबल आहेत डिपार्टमेंट ऑफ योग सायन्स मध्ये MGM विद्यापीठातील. जर तुम्हाला सुद्धा यात करिअर करायचं असेल तर एकदा नक्की विजिट करा या डिपार्टमेंटला, आणि तुमच्या मनातील काही शंका असतील तर त्या दूर करा आणि ऐकत रहा.
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
4: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
5: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
6: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
5: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
6: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
5: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
7: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.
8: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
9: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
8: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
9: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: 90.8 FM. आणि आज आपण करिअर कट्ट्यामध्ये बोलत आहोत MGM विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ योग सायन्स याबद्दल. आपल्यासोबत आहेत विभाग प्रमुख गंगा प्रसाद खरात सर. तर सर,
1: हे कोर्सेस करण्यासाठी आपल्यात कोणकोणते कौशल्य असणे गरजेचे आहे?
2: शिकण्यासाठी सगळ्यात पहिले तो जो व्यक्ती आहे त्याला चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि ज्ञान त्या आपला योग जे आहे म्हणजे कौशल्य अस्तित्वात करण्यासाठी ते आपल्याला शिकावं लागेल. त्याच्यानंतर संवाद कौशल्य, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल, हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात जो महत्वाचा आहे एक मुद्दा की तो पॉझिटिव्ह अटिट्यूड, सकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे आता आपण म्हणाल की योग शिक्षा आणि कुठं नोकरी लागते का किंवा काय काय, पण आता तुम्ही कोविड नंतर जर बघितलं तर आता पूर्ण जगभरामध्ये लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये जागरूक झालेले आहेत. आणि बरेचसे लोक आता म्हणजे त्या गोळ्यावर औषधीवर अवलंबून नाही, ते स्वतः काहीतरी. तुम्ही आपल्या घराच्या आजूबाजूला बघितलं मंदिर, पार्क वगैरे, गार्डन, तर तिथं सकाळी सकाळी लोक तुम्हाला फिरायला जाताना दिसतील, जॉगिंग करतील, किंवा संध्याकाळी पण माता भगिनी महिला हे कोप्याने काहीतरी हास्य क्लब असतील, सूर्यनमस्कार, योगासन. तर थोडक्यामध्ये हे सगळं करण्यासाठी आपल्याला मुळात पॉझिटिव्ह अटिट्यूड असेल, त्या विषयाचं ज्ञान असेल आणि ते शिकून घ्यायची तयारी असेल, तर तुम्ही हे आपलं कौशल्य जे बाय बर्थ देवानं निसर्गानं दिलेलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकता.
0: एक्झॅक्टली सर. सो डिपार्टमेंट ऑफ योगा विषयी आज आपण जाणून घेत आहोत, यात करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत, ऍडमिशन प्रोसेस काय या संदर्भात. सो आपण याबद्दल अजून जाणून घेऊयात थोड्याच वेळात. आणि तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल, ते म्हणजे कोणते कोर्स केल्यावर करिअरचे काय अपॉर्च्युनिटीज असतात या संदर्भात. सो स्टे ट्यून. All is well. I tell the Nanak morning show. Freshness light radio ka flow. On MGM 90.8 FM.

0: इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं
1: तो MCM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। अगर प्रिया ऐकले का 16वे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय।
2: हो आणि मी तर स्वगणना केली, प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार।
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे। प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया।
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स।
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग।
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं। सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है। विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84।
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट 8888992688। Admission open MGM University School of Engineering and Technology.
5: Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Circle, Chhatrapati संभाजीनगर।

0: MGM विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ योगा विषय आज आपण जाणून घेत आहोत करिअर कट्टा मध्ये. RJ अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. All is well, आणि आपल्या सोबत आहेत विभाग प्रमुख गंगा प्रसाद खरात सर. तर सर, यात करिअरचे कोणकोणती ऑपॉर्च्युनिटीज आहेत?
1: शिक्षणामध्ये करिअरच्या ज्या वेगवेगळ्या संधी आहेत, तर आता मी काही वेळापूर्वी बोलत असताना सांगितलं की सगळ्यात पहिले तुम्ही योग शिक्षक, म्हणजे साधा शिक्षक आणि योग शिक्षक, तर योग शिक्षक आपल्याला होता येतं. योग शिक्षक होण्यासाठी मग आपल्याला योग दर्शनचे काही सूत्र आहेत, 195 सूत्र, ते सूत्र तुम्ही हळूहळू आत्मसात करू शकता. त्यासोबत आहे की अॅनॉटॉमी, म्हणजे शरीर विज्ञान शास्त्र, हे योग शिक्षकाला ते सगळं म्हणजे तो माहिती पाहिजे आणि योग शिक्षक होता येतं करिअरसाठी. दुसरं आहे की योगा थेरपिस्ट, म्हणजे योगोपचार तज्ञ, म्हणजे आता अलीकडे आता बरेचसे वेगवेगळे आजार आहेत, तर मग त्या आजाराशी निगडीत ठराविक आसनं केले, ठराविक प्राणायाम केले, ध्यान वगैरे केलं, तर तो आजार आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रणात आणता येतो. त्यासोबत असे आहे की योग प्रशिक्षक म्हणून देखील तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही त्या योग साधकांना किंवा तिथल्या लोकांना शिकवू शकता. आणि एक शेवटचा आहे की योगा स्टुडिओचा मालक, म्हणजे आता मी काही वेळापूर्वी सांगितले की आपल्या विद्यापीठामध्ये देखील एक छानसा योगाचा स्टुडिओ आहे, तर तुम्ही देखील असा मोठ्या मोठ्या शहरामध्ये असे योगा स्टुडिओ झालेले आहेत, तुम्ही स्वतःचा योगाचा स्टुडिओ देखील चालवू शकता. असे वेगवेगळे पर्याय, योग शिक्षक, योग थेरपिस्ट, योग प्रशिक्षक, योगा स्टुडिओ. आणि याही व्यतिरिक्त आता अलीकडे आपल्या केंद्र सरकारने जसं NEP आलेलं आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याच्यामध्ये योग आता सगळीकडे, म्हणजे शाळेपासून तर अगदी पदव्युत्तर पर्यंत हा त्यांनी समाविष्ट केलेला आहे. तुम्ही शाळेमध्ये योग शिक्षक लागू शकता किंवा विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर, PhD किंवा त्याच्यामध्ये शोध कार्य देखील करू शकता. म्हणजे आपल्याला आता म्हणजे अगणित संधी या योगाच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत.
0: धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आज आम्हाला माहीत झाली. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा योगा या फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर MGM विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ योग सायन्स हे परफेक्ट कॉलेज तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो नक्की विचार करा आणि ऐकत रहा.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
2: For admission, contact 9371714265 or visit www.mgmu.ac.in.

0: Adnasi Bat with RJ Adnan. Only on MGM 90.8 FM. Saath hai to baat hai.
1: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
2: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
3: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
4: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
5: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
4: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
5: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
2: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
1: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
1: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: होगी एज वेल एज स्टार्टअप एंड इनोवेशंस फॉर यू. आई अपील ऑल स्टूडेंट फैकल्टी रिसर्चर्स स्कॉलर्स टू टेक एडवांटेज ऑफ दिस कॉन्फ्रेंस एंड टेक देयर नॉलेज टू द नेक्स्ट लेवल ऑफ एक्सेलेंस.
1: 17th इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन एजुकेशन 2026 12th जून एंड 13th जून एट MGM यूनिवर्सिटी छत्रपती संभाजीनगर. तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
1: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: एडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.
1: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
1: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
1: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORSचा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिस्निंग MGM 90.8 FM.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8.

0: च्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
5: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
4: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
5: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
4: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
2: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patekar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.
4: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sirko, Chhatrapati, Sambhajinagar.

0: इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं,
1: तो एमसीएम यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इंग्लिश, एमए मराठी, एमए हिंदी, एमए उर्दू, एमए संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। अगर प्रिया ऐकलं का, 16वे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय।
2: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे। प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार।
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे। प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया।
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स।
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग।
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं। सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है। विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784।

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Attention future researchers and innovators.
1: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. तसेच LLB नंतर करा LLM Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्ष तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
0: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
1: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 906-7612-000.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केलीये. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.